Kamri ni mo, sirong sa mutun ji rong tupi tungkung tungla aresa adon atim kaju ngan bo kse ache amu abo, tukung yukung ren renyu anum anom semtik diolun ingyu songrem, go duki trong mitlom sirong sa rong tupi adeka semding lomnen semsa atim fungan mo. Medium wave gyonit sakati samtap ti tarok kyo meter band ten troka gyofli safli megahertz are nambong sut gong tuksa na mun sa matun chi rong tupi tungkung tungla lom jo kamu tupi are rem ren song nun gyo ka cha sam megahertz fm kanchan janga un ear news lom nun la se nong khut mu matun chi pohor tak nam ko ten trok nge gyo sam safli tip tarok un nam un midum nam ko ten trok nge chang tip tarok jun la वो सचन ये थेप का चरोंग पंजेंग से या कम अतीत बेका कयुसा स्टूडियो सचुगे नंगसिन ना मुनसत चत फ्लीस पेट बुकलेल नॉन डेड बुदन थोनिमो मतनची रोंग थुपे अरे नंगसिंग न लाजोंग सुरोंग ला रेनसोंग सकमदन का मतनची रोंग लोंगदेन वर्म सपनोल उन अतान थामदन स देव का गो थुपे अरे का जोलेलमो Zorong sa rong tupi areka rensong sa kumden ka komormu, choki lamu rong mitsa umnyum ka, rong vum ponol fusit nigong, renyu rinamit rong mit, yoga instructor sa, yoga plongka, thamden fusit nimu. Along go srong sa rong tupi arerem tarzeng matlung rensong sa kumden ka, srong sa tupi aresa hanfron buvum sa punol are, renyu chukilamu rong mitsa umjoka fungan mo, vum sa thakpenen lishu, sa chuk kerla non, senong o vum punol arerem ago sum sa deep ka.